0: त्यांचं घर सांभाळावं. जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार बोलून स्वतःचा खुंटा भडकात करत असतील, तर तुमच्या खुंट्याला पहिले मुळ्याचा बघा.
1: आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत.
2: विनंती करणार की माझ्या सोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो, मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन, मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करीन, मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपल्या आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाही आहे, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाहीये. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसेच त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू, संविधानिक बोला. तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा, पण असंविधानिक नाही, असंविधानिक बोलू नका, विनंती आहे आपल्याला.
3: All right, on that note, let's turn our attention now to West Bengal. The BJP's renaming politics reached Bengal as Chief Minister Shuvendu Adhikari announced that Kolkata's Surawardi Avenue would be renamed Gopal Mukherjee Road. But historians argued that the government has targeted the wrong member of the Surawardi family. The state government has hailed the move as a historic correction. Shuvendu Adhikari says the name change rectifies a long-standing historical wrong and honours Gopal Mukherjee for protecting Hindus during the Calcutta riots. However, the opposition has accused the government of distorting history. The Trinamool Congress argues that the avenue was named after noted physician and former Calcutta University Vice Chancellor Hassan Surawardi and not Hussein Shaheed Surawardi, the controversial former Premier of Undivided Bengal. Meanwhile, the Congress also accused the West Bengal government of confusing the two different Surawardi.
4: सारे बदलेगा, जैसा कि ब्रिटिशों के नाम पर जो नाम था वो बदल दिया गया है और बाकी जो है जो देश का विरोध किया है ऐसे और संप्रदाय तत्व जो डिवीजन किया है उनका नाम तो नहीं रहना चाहिए.
5: देखिए, जब कोई नाम होता है ना उसका पीछे कोई हिस्ट्री, कोई इंसिडेंट ये होता है. एक बार नाम पूरा चेंज कर देना, जिसका नाम पे रास्ता नई तरह से रखना है वो तो हो सकता है, लेकिन पर्टिकुलर किसी का नाम जब हटाने का बात आता है तो पूरा इरेज करने से ये हिस्ट्री का ऊपर इम्पैक्ट हो जाता है. पास्ट को तो जानना चाहिए, जब नाम रखा गया था कोई ना कोई तो उसका कारण था.
6: सुराबुर्दी तो पश्चिम बंगाल में दंगा कराया, सुराबुर्दी पश्चिम बंगाल का हालत खराब किया, इसीलिए ऐसा सुराबुर्दी नहीं चलेगा. जो द ग्रेट कलकत्ता किलिंग्स से जनता को बचाया वही गोपाल मुखर्जी, जिसका नाम इतना दिन छुपा के रखा था कांग्रेस कम्युनिस्ट ने, गोपाल मुखर्जी नहीं होता 10,000 जो हिंदू मारे गए, वो कम से कम 40,000 हिंदू का मौत होता. गोपाल मुखर्जी उसका सारे क्लाब का वाहिनी लेके उन लोगों ने जो दंगा से रक्षा कराया हमारा माता बहन को, जनता को, इसीलिए हिंदू बचा.
3: All right, let's turn our attention now to the Ayodhya Ram Temple donation controversy that's only deepening. The special investigation team probing the Ayodhya Sri Ram Temple matter met Chief Minister Yogi Adityanath and they submitted their preliminary report on the 7th day of their investigation. You know, the SIT had spent 6 days conducting inquiries and gathering information in Ayodhya before presenting the initial findings to the Chief Minister. While trust officials and temple functionaries have reportedly been asked not to leave the city, investigators are now examining allegations linked to donations, linked to missing jewelry, land purchases, procurement processes, and crucially financial transactions too. So as the political sparring also intensifies, the focus remains on whether the government can uncover the truth behind the allegations and actually fix accountability.
7: ಈಗ ರಾಮ ಮಂದಿರ ಕಟ್ಟಾದ ಮೇಲೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿಂದ ಕಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 5,000 crore ದುಡ್ಡು ಅಲ್ಲಿಂದ ಪೋಲಾಗಿದೆ ಅನ್ನತಕ್ಕಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಪೂಜಾರಿನೇ ದುಡ್ಡು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಮ ನಾಮ ಜಪೋ ಪರಾಯ ಮಾಲ್ ಅಪ್ನಾ, ರಾಮನ ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳೋದು, ರಾಮನ ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ ಲೂಟಿ ಮಾಡೋದು, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಲೂಟಿ ಮಾಡಕ್ ನೀವು ದೇವರ ಗುಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ, ಅದು ಉದ್ಘಾಟನೆ ಯಾರ ಕೈಯಿಂದ ಆಗಿದೆ? ಮೋದಿ ಅವ್ರ ಕೈಯಿಂದ.
8: ದೇಖಿ ಯೋಗಿ ಜಿ ಕಲ್ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಕಾ ಕೇವಲ 15 ದಿನ ಕಾ ಸಮಯ ಮಿಲೆ ಸಾರಿ ಜಾಂಚ್ ಕರ್ಕೆ ಜೋ ಭೀ ದೋಷಿ ಹೋಗಾ ವೋ ಜನತಾ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಹಮ್ ಲೇ ಆಯೇಂಗೆ ಐಸಾ ಯೋಗಿ ಜಿ ಕಾ ಏಕ್ ಬಾರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೈ ವೋ ವಿಶ್ವಾಸ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ ಎಸ್ ಐ ಟಿ ಕಾ ಗಠನ್ ಹುವಾ ಹೈ.
9: ಜೋ ಕುಛ ಖಬರೇ ಆ ರಹೀ ಹೈ ಜೋ ಕುಛ ಲೋಗ್ ದೇಖ ರಹೇ ಹೈ ಬಹುತ್ ದುಃಖದ ಹೈ ಲೋಗೋ ಕೋ ಬಹುತ್ ಠೇಸ್ ಪಹುಂಚಿ ಹೈ ಪ್ರಭು ರಾಮ್ ಕೆ ಪ್ರತಿ ಶ್ರದ್ಧಾ ಔರ್ ಉನ್ಕೆ ಪ್ರತಿ ಜೋ ಲಗಾವ್ ಹೈ ಭಾರತ್ ಕೆ ಲೋಗೋ ಕಾ ವೋ ಹಮ್ ಕಭಿ ಕಿಸಿ ಸೆ ತುಲನಾ ನೀ ಕರ್ ಸಕತೆ ಲೋಗ್ ಕಭಿ ಯೇ ಸ್ವೀಕಾರ ನೀ ಕರ್ ಸಕತೆ ಥೆ ಕೆ ಉನ್ಕೆ ಚಢಾವೆ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಭಿ ಯೇ ಖಬರೇ ಆಯೇಂಗಿ. ಸರ್ಕಾರ ನೇ ಎಸ್ ಐ ಟಿ ಜರೂರ್ ಬನಾಯಿ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಕ್ಯಾ ಎಸ್ ಐ ಟಿ ಕೋ ನಿಷ್ಪಕ್ಷ ಕಾಮ ಕರ್ನೆ ದೇಂಗೆ ಯೇ ಭಿ ಏಕ್ ಸವಾಲ್ ಹೈ ಬಡಾ. ಸಿಸಿ ಟಿ ವಿ ಕೆ ಫುಟೇಜ್ ಗಾಯಬ್ ಹೈ ಜೋ ಖಬರೇ ಆ ರಹೀ ಹೈ ಆಪ್ ಹೀ ಲೋಗ್ ದಿಖಾ ರಹೇ ಹೋ.
3: On that note, we're slipping into a very quick break. But as always, the news and updates continue right here on NDTV 24/7. Do stay tuned.

0: most likely the press conference will be after 2 p.m. It will be addressed by Eknath Shinde, the Deputy Chief Minister, and Shrikant Shinde could also be present at that press conference. And important to see will be whether these all six MPs be the part of that press conference or not. We did speak to one of these rebel MPs, Sanjay Deshmukh, who confirmed that, yes, he is in Mumbai right now, number one. And number two, when will the press conference be held? That all will be decided today afternoon. So after that decision, they will be after that meeting, they will be taking the decision so as to when the press conference is set to take place. But one thing is very much sure, as our colleague was also pointing out, that how Eknath Shinde is a Shiv Sena will be emerging out to be stronger than earlier in the Lok Sabha as well. And it will definitely be benefiting the NDA as well as far as numbers is concerned and when it comes to very important voting for the bill.
1: All right, so formal press conference could take place today announcing this decision. We'll of course wait for that. Thank you, Tejshri and Anuj, for getting us those details. Maharashtra political potboiler now has confirmation from the Mahayuti government as Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde confirmed the arrival of rebel UBT MPs. Chief Minister Fadnavis broke his silence earlier today with a subtle quip, saying that the operation was complete and the patient was healthy. Eknath Shinde reaffirmed the success, saying that the NDA never undertook incomplete missions. Outgoing MPs Omraj Nimbalkar and Nagesh Ashtikar confirmed their exit, saying there was no point in staying with the Uddhav Sena anymore. Uddhav Thackeray has hit back, saying such situations were not new to him and that he wasn't shaken by such crisis. Let's listen in to all of these reactions and statements.
2: ऐसा कोई रीजन नहीं है कि ये कैसा है कि हमारे यहाँ पे नांदेड़ वर्धा का काम चालू है रेलवे का.
0: हाँ.
2: अब वो काम को गति देने की है, दो साल से हम उसके पीछे लगे हैं. बहुत सालों से वो प्रोजेक्ट चालू है, 15 साल से प्रोजेक्ट चालू है
0: जी.
2: उसके बाद में किसानों की आत्महत्या बड़े पैमाने पे है.
0: हाँ.
2: उसके बाद में विकास निधि लोगों का क्या है कि 2200 गाँव है कहीं कहीं लोकसभा. अब 2200 गांव के लोग आते हैं, वो बोलते हमको फंड दो, हमारे गांव में ये करो, हमारे गांव में वो, कुछ ही नहीं कर सकते हम.
0: क्यों नहीं कर सकते? क्योंकि आपके पास फंड नहीं है, ऐसा आपका कहना है?
2: फंड ही नहीं आता ना, फंड देते ही नहीं ना विरोधी पक्ष के लोगों को.
0: और आप लोगों को ये लोग बार बार कह रहे हैं कि आप लोग गद्दार हैं, आप लोगों ने धोखा दिया है और आप लोग जो चुनाव जीते हैं आप उन्हीं के चेहरे पे जीते हैं, उद्धव ठाकरे के चेहरे पर और शिवसेना यूबीटी के सिंबल पर जीते हैं.
2: नहीं, उद्धव जी के बारे में हमारा कुछ भी बोलना नहीं है. अब वो कैसा है कि लोगों की डिमांड थी, लोग बोलते हैं कि आप विकास करो, नहीं तो नेक्स्ट टाइम हम कैसा क्या वोटिंग करेंगे, लोगों को कैसा समझाएंगे.
0: लेकिन नाराजगी किसी, संजय दादा, नाराजगी किस बात को लेकर थी?
2: नहीं नहीं, नाराजगी नहीं किसी की.
0: तो आप पे कोई दबाव बनाया गया, ऐसा आरोप शिवसेना यूबीटी के लोग लगा रहे हैं कि आप पे एजेंसीज का दबाव बनाया गया, प्रेशर बनाया गया?
2: नहीं नहीं, हमारे क्या, हमारी प्रॉपर्टी उतनी नहीं है, क्या एजेंसी के दबाव बने.
0: तो फिर अचानक इतने सालों में तो ऐसा कुछ हुआ नहीं, अचानक ऐसा क्या हुआ?
2: सब एमपी लोगों का निर्णय हो गया कि भाई हमको रुकने को ऐसा करना है, इसलिए सब किए हमने.
0: अभी आदित्य ठाकरे का भी एक बयान आया है, उसमें भी वो कह रहे हैं कि चुनाव जो है, अब आप लोग यदि बीजेपी के सिंबल पे जीतेंगे चुनाव, लड़ेंगे चुनाव, तो आप हार जाएंगे, ऐसा कह रहे हैं वो.
2: तो जनता के हाथ में है, वो जनता क्या ठहराती.
0: और आपके सारे कॉन्स्टिट्यूएंसीज में उद्धव ठाकरे भी जा रहे हैं और वो लोगों से बातचीत करेंगे,
2: वो तो आएंगे.
0: ये भी कह रहे हैं कि आपकी लॉयल्टी और आपकी रेपुटेशन जो है वो सेल पर है, योर लॉयल्टी एंड रेपुटेशन इज फॉर सेल, बिकी हुई है, ऐसा कह रहे हैं.
2: अब वो तो क्या, वो जो बोलना है उनको बोलने दीजिए, हम तो हमारा काम करेंगे.
0: तो आपका मेन रीजन ये था कि कॉन्स्टिट्यूएंसी में काम नहीं हो रहा था इसीलिए. क्या ये भी शिकायत कुछ एमपीज कर रहे थे कि उद्धव बाला साहेब ठाकरे जो है वो आते नहीं थे या मुलाकात करने का वक्त नहीं मिलता था आपसे उनको?
2: नहीं नहीं, हमारा कोई बोलना नहीं, वो उद्धव जी के बारे में कोई बोलेंगे नहीं.
3: आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत.
4: ते करणार आहे की माझ्या सोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या. आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो, मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन, मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करेन, मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आपल्या आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेलो आहे. विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाही आहे, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाही आहे आणि पुढेही कधी वागणार नाही आहे. मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही. विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तशी त्याची काही काळजी करू नका. पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत. माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू, संविधानिक बोला. तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा. मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा, पण असंविधानिक नाही, असंविधानिक बोलू नका, विनंती आहे आपल्याला.
5: लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफुट करतो.
6: ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे.
7: शिवसेना प्रमुख एकच होऊन गेले, पुन्हा दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, अजिबात होणार नाही. तुझा कोणतरी कुठला तरी पडलेला माणूस उचलून आणून तू तिकडे बसल्याचा, जसा तू बसला होता अध्यक्षपदी, तसा आज कोणतरी ध्यान बसवलंय. भाजपाला कोणी अध्यक्ष चालतो, पण शिवसेना प्रमुख एकमेव, दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, लोक स्वीकारणार नाही. शिवसेनेचा प्रमुख कोण हा उभरा ठरू शकत नाही, तू उभरा आहेस, उभरा आहेस, तू उपटसुंब आहेस. त्याच्या वेळी तू तुझ्या अवकाशात राहा, त्यांनी त्यांचं घर सांभाळावं. जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार बोलून स्वतःचा खुंटा भडकात करत असतील, तर तुमच्या खुंट्याला पहिले मुळायचा बघा.
8: आणि आता हे दोषी तुटायचे नाही पडालं. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी आमदार खासदार बघतोय, काही वेळा अजून आपले पक्षाचे प्रामाणिक आहेत, काही नाही. काही वेळ सांगता येईल दोषी तुटायची नाही, काही वेळ सांगता थांबायचं नाही.
9: जहां कमल नहीं खिल पाता वहां पहले कीचड़ बिछाया जाता है, ऑपरेशन कीचड़. तो आप हैरान क्यों हैं? हमें ये इस बात की हैरानी है कि मोदी जी के अहम को इतनी चोट पहुंची कि वो 400-400 करते हुए 240 पे लड़खड़ा गए. उस अहम को इतनी चोट पहुंची कि अब वो दाएं बाएं से चोरी डकैती करके अपने एमपी खरीदे जा रहे हैं. क्यों खरीद रहे हो साहब? क्या जरूरत है? सरकार चल रही ना आपकी? या भरोसा नहीं है नायडू जी पर, या जनता दल पर भरोसा नहीं है? किस पे भरोसा नहीं है? ये तो सीधे सीधे आप कह रहे हो कि साहब नायडू पर भरोसा नहीं है, नीतीश जी की पार्टी पर भरोसा नहीं है, तो चलिए मैं अपने घर में और चोरी करके एमपीज भर लूं. जरूरत क्या है? आपके पास पैसा बहुत है, हम मानते हैं.
1: इनफैक्ट लेट्स ऑल्सो टेक अ लुक एट हाउ द यूबीटी फेल अपार्ट. इनफैक्ट द रीजंस गिवन, रिबेल सेड दैट यूबीटी हैड स्ट्रेड फ्रॉम आइडियोलॉजी व्हिच इज द हिंदुत्व आइडियोलॉजी. Worried that Sena UBT would merge with the Congress. That is the reasoning given by these rebel MPs, and also a letter mentioning six rebel MPs merging with the Shiv Sena. Rebels Sikh, they had in fact sought seating with Shinde Sena MPs in Lok Sabha as well. And as far as how rebels took flight to Delhi on 16th June before that important meeting with the speaker, Nagesh Astikar flew in from Nanded at about 1:30 a.m. Sanjay Deshmukh, the other rebel MP, and Sanjay Jadhav as well flew in from Nanded. Bhau Saheb Vakchure took private jet from Hyderabad. Sanjay Patil and Pratap Sarnaik flew together. And Omraj Nimbalkar and Shrikant Shinde landed at about 4:30 a.m. And after which all of these six rebels stayed in a hotel in Noida before meeting the speaker and MPs. Post meeting the speaker, left for temple destinations. Let's go back to Anuj on these developments. Anuj, you know, of course, we know what exactly transpired a few days back in Delhi. And now You know, a lot of these MPs are also giving confirmation as to why they are jumping ships. But, you know, if I can ask you about what the UBT camp is thinking right now, what is going to be the strategy? Is the focus going to be on damage control?

0: procurement processes and financial transactions as political sparring intensifies. The focus remains on whether the government can uncover the truth behind the allegations and fix accountability. Let's take a look at some of the reactions.
1: ಈಗ ರಾಮ ಮಂದಿರ ಕಟ್ಟಾದ ಮೇಲೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿಂದ ಕಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 5,000 ಕೋಟಿಯಷ್ಟು ದುಡ್ಡು ಅಲ್ಲಿಂದ ಪೋಲಾಗಿದೆ ಅನ್ನತಕ್ಕಂತ ರಿಪೋರ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಪೂಜಾರಿನೇ ದುಡ್ಡು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಮ ನಾಮ ಜಪೋ ಪರಾಯ ಮಾಲ್ ಅಪ್ನಾ, ರಾಮನ ಹೆಸರು ತಗೊಳ್ಳೋದು, ರಾಮನ ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ ಲೂಟಿ ಮಾಡೋದು, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಲೂಟಿ ಮಾಡಕ್ಕೆ ನೀವು ದೇವರ ಗುಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ. ಅದು ಉದ್ಘಾಟನೆ ಯಾರ ಕೈಯಿಂದ ಆಗಿದೆ? ಮೋದಿ ಅವ್ರ ಕೈಯಿಂದ.
2: ದೇಖಿ, ಯೋಗಿ ಜಿ ನೇ ಕಲ್ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಕಹಾ ಕಿ 15 ದಿನ ಕಾ ಸಮಯ ಮಿಲೆ ಸಾರಿ ಜಾಂಚ್ ಕರ್ಕೆ ಜೋ ಭೀ ದೋಷಿ ಹೋಗಾ ವೋ ಜನತಾ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಹಮ್ ಲೇ ಆಯೆಂಗೆ ಐಸಾ ಯೋಗಿ ಜಿ ನೇ ಕಹಾ. ಏಕ್ ಬಾರ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೈ ವೋ, ವಿಶ್ವಾಸ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ಎಸ್ಐಟಿ ಕಾ ಗಠನ್ ಹುವಾ ಹೈ.
3: ಜೋ ಕುಛ ಖಬರೇ ಆ ರಹೀ ಹೈ, ಜೋ ಕುಛ ಲೋಗ್ ದೇಖ್ ರಹೇ ಹೈ, ಬಹುತ್ ದುಃಖದ ಹೈ. ಲೋಗೋ ಕೋ ಬಹುತ್ ಠೇಸ್ ಪಹುಂಚಿ ಹೈ. ಪ್ರಭು ರಾಮ್ ಕೆ ಪ್ರತಿ ಶ್ರದ್ಧಾ और उनके प्रति जो लगाव है भारत के लोगों का, वो हम कभी किसी से तुलना नहीं कर सकते. लोग कभी ये स्वीकार नहीं कर सकते थे कि उनके चढ़ावे के बारे में भी ये खबरें आएंगी. सरकार ने एसआईटी जरूर बनाई है, लेकिन क्या एसआईटी को निष्पक्ष काम करने देंगे? ये भी एक सवाल है बड़ा. सीसीटीवी के फुटेज गायब है, जो खबरें आ रही हैं आप ही लोग दिखा रहे हो.
4: भी नहीं दिख रहा है, पता नहीं किसके सर पर गड़ा फूटेगा. भगवान के घर चोरी हुई है, भगवान के घर की चोरी और डकैती जो है निश्चित रूप से खुलनी चाहिए. लोगों की आस्था के ऊपर चोट है. ये सरकार की माया है. ये सरकार जाने ये क्या कर रहे हैं और एसआईटी के क्या मायने हैं बिना एफआईआर के. उसका कानूनी पहलू क्या है ये तो वही बता सकते हैं, इससे पहले कोई नहीं बता सकता है. ये सरकार जिस तरह से जिस राह के ऊपर सरकार चल रही है उस राह के ऊपर जवाब सरकार दे सकती है.
5: ये जो लोग आरोप लगा रहे हैं जिनका मंदिर आंदोलन से संबंध नहीं है, जो लोग वो लोग आरोप लगा रहे हैं जिनके दल के इशारे पर कार्यसूपर पर गोली चली थी, वो लोग आज आरोप लगा रहे हैं जो कहते थे पतिंगा पर नहीं मारेगा, वो लोग आज आरोप लगा रहे हैं जो कार्यसेवकों के तप तपस्या और बलिदान के बाद निर्मित श्री राम जन्मभूमि मंदिर के निर्माण से आरोप लगाते आए. जब निर्माण हो रहा था तो चंदा की बात करते थे, जब निर्माण हो रहा था तो कहते थे सरकार खर्चा कर रही, जब प्राइवेट बनाने लगे तो कहने लगे चंदा चोरी हो गया.
0: With that, it's a wrap on this bulletin. We'll be back with more news and updates on the other side. Stay tuned.

0: नहीं, उद्धव जी के बारे में हमारा कुछ भी बोलना नहीं है। अब वो कैसा है कि लोगों की डिमांड थी, लोग बोलते हैं कि आप विकास करो, नहीं तो नेक्स्ट टाइम हम कैसा क्या वोटिंग करेंगे, लोगों को ऐसा समझाएंगे। तो
1: लेकिन
0: लोग
1: नाराजगी किसी,
0: विकास के लिए
1: संजय दादा नाराजगी किस
0: नाराजगी
1: बात
0: किसे,
1: को लेकर थी?
0: नहीं, नाराजगी नहीं किसी के वोट।
1: तो आप पे कोई दबाव बनाया गया, ऐसा आरोप शिवसेना यूबीटी के लोग लगा रहे हैं कि आप
0: नहीं,
1: पे
0: ऐसा कोई दबाव
1: एजेंसीज का दबाव बनाया गया, प्रेशर बनाया गया?
0: नहीं, हमारे क्या, हमारी प्रॉपर्टी उतनी नहीं है, क्या एजेंसी के दबाव में।
2: आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत।
3: की माझ्या सोबत राहा, मला जशी पहिली साथ दिली तशी आताही साथ द्या, आणि मी तुम्हाला कुठेही नाराज करणार नाही। मी सगळ्या गोष्टीचा विचार करून गेलो, मी कार्यकर्त्याचा विचार करून गेलो, मी पदाधिकाऱ्याचा विचार करून गेलो, मी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीन, मी सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करीन, मी कार्यकर्त्याला उभारी देण्याचा प्रयत्न नक्की करेन। आपल्या आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला होता आजही विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। आणि मी काय दुसरं कुठं गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे, विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाही आहे, विचारधारा सोडून मी कधी वागलेलो नाही आहे आणि पुढेही कधी वागणार नाही आहे। मी शिवसेनेतच आहे, शिवसेनेतच राहणार आहे, त्यात काही दुमत नाही। विचारधारा मी नाही सोडलेली आहे बांधवांनो, तसे त्याची काही काळजी करू नका। पण काही मंडळी मी बघतोय की रागाच्या भारामध्ये काहीतरी असंविधानिक बोलतायत। माझी विनंती आहे आपल्याला, हात जोडून विनंती आहे आपल्याला, असंविधानिक नका बोलू, संविधानिक बोला, तुमचा राग करायचा व्यक्त व्हा, नक्की व्यक्त व्हा। मी जर कुठं चुकलो असेल तर माझ्यावर राग करणं तुमचा हक्क आहे, मला नक्की करा, पण असंविधानिक नाही, असंविधानिक बोलू नका, विनंती आहे आपल्याला।
4: छे बागी नहीं बिकाऊ सांसद है वो चुन के आए थे उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे इनके चेहरे पे जो वो चुन के आए थे वो महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस के चेहरे पे, वो जो चुन के आए थे वो भाजपा के खिलाफ आए थे, जिस भाजपा को इस देश का संविधान बदलना है। आज भाजपा इनको तोड़फोड़ करके जो अपने पक्ष में अपने दल में शामिल करना चाहती है, दलदल में शामिल करना चाहती है, वो इसीलिए करना चाहती है ताकि वो देश का संविधान बदल सके। उनको दो तिहाई जो मेजोरिटी है वो ही प्राप्त करना चाहती है और ताकि देश में संविधान बदल सके, यही उनका लक्ष्य है।
5: All right, and let's take a look now at that statement that was made yesterday by Chief Minister Devendra Fadnavis, where he said that Operation Tiger is now complete, that the operation has been successful, and Deputy Chief Minister Eknath Shinde too spoke about the success of the mission. Meanwhile, Uddhav Thackeray hit out. Listen in.
6: Laukaras tumhala breaking news mileel. Ami operation ardhavat karat nahi, phulphut karto.
7: ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे। ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे।
8: शिवसेना प्रमुख एकच होऊन गेले, पुन्हा दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, अजिबात होणार नाही। तुझा कोणतरी कुठला तरी पडलेला माणूस उचलून आणून तू कोणतीकडे बसला, जसा तू बसला होता अध्यक्षपदी तसं आज कोणतरी ध्यान बसवलंय, भाजपाला कोणी अध्यक्ष चालतो, पण शिवसेना प्रमुख एकमेव, दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, लोक स्वीकारणार नाही। शिवसेनेचा प्रमुख कोण हा उभरा ठरू शकत नाही, तू उभरा आहेस, उभरायस, तू उपटसुंब आहेस, त्याच्यामुळे तू तुझ्या अवकाशात राहा। त्यांनी त्यांचं घर सांभाळलं, जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार बोलून स्वतःचा खुंटा भडकात करत असतील, तर तुमच्या खुंट्याला पहिले मुडायचं बघा।
5: All right, let's get you the latest now on the NEET exam that took place yesterday. And sadly, in Karnataka and Bengaluru, three students were late for the re-NEET exam. They weren't allowed to sit for that. However, a massive political slugfest has now broken out in Karnataka, with the BJP blaming the Congress party, saying because of a Congress event, these students got late because of the traffic jam. So the three students were late. You can see those visuals of them in tears, families of the affected aspirants blaming traffic congestion caused by the Congress event, alleging a delayed, which delayed the students from reaching the exam centers. The students were denied entry, with some also facing document-related issues. Meanwhile, a war of words